0: तुम्ही ऐकून असत रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंग गाळचिनी. आयच्या कोंकणी प्रसारात तुमका समेस्तांक मोगाचो स्वागत.
1: मुखली कवयत्री असा चेल्सिया पर्ल कास्तेली नो तिने जयकन हंगसर येऊनचे एक उदेती कवयत्री देरे बैल फिरगेजिंद वस्ती करच्या चेतन कस्तलिनो आणि प्रीतन पिरेरा जोडेचे मलगडे दूत आहे. प्रस्तुत मेरी हिल माउंट कार्मेल हायस्कूल अंत शिकते असा किती क्लासीन नव्या वर्गान एदुळस ताणें कविता बरयल्या बारी संतोष नव्या क्लासीन दस्तानंत बरोवंक सुरू करचें. नटन कार्यनिर्वहण तिजे अभ्यास आसात. जैत्या नकली नसण नाच भाषण आणि कविता वाचन स्पर्धांनी तिने भाग घेऊन इनाम आपणायलन. आणि एक इल्ले तुम्ही जागृत जायचे पडटा तिने कराटेंत ब्लॅक बेल्ट जोडला. जैत्या कराटे स्पर्धांनी तिने भाग घेऊन इनाम जोडल्यान लहानपण तू साहित्याची उर्बा असून इंग्लिश आणि कोंकणी साहित्य वाचूंक ते पसंत करता. एदुळस दोन इंग्लिश कविता देरे बैल फिरगेज वेबसायटीर पब्लिश झाल्यात. आणि आता सपनेल्यार पुरोगी एक बारी सोबीत कविता हांवें देखून चार लाईनी तुमकां हांव तिचे तर्फेन वाचून सांगता म्हणून हांवें बरोवन हाडल्या. पयस जावन पळयता कसली सोबाय लागीं पावल्यार मात्र समजता आपाय सपनाय तशींच देखतना अपुरबाय जारी करूंक धैर आनी काळीज जाय. आनी सपनेली चेल्शिया तिजी सुंदर कविता आमचे मुखार हाडनायल्या. सपनेल्यार पुरोगी म्हणलें तिचे सवाल ते आमकां घालता. कोंकणी काव्य क्षेत्रांत चेल्सियाची ही सुरवातीची मेटां साधनाची ओळख आमकां करून दितात. चेल्सिया थंय निजायकी सपनां आसात तिचे म्हण पळयतना आमकां कळटा. आनी ती नीज करचें काळीजी आनी धैरी तिचे थंय आमकां दिसता. तिका बरो फुडार मागया आनी तिची कविता सादर करूंक विनंती करता.
2: सुमेस्तांक म्हजे प्रणाम. म्हजे कवितेचें नांव आसा सपनेल्यार पुरोगी. सोपता ती सुंदर तारां कलक्या त्या विशाळ मोलबाड संतोषान थंय ती झिळमिळतात प्रशांत रातीक सुरगर आयतात. सोपतात ते सुंदर तारां कलक्या त्या विशाळ मळबार संतोषान थंय ते झिळमिळतात प्रशांत रातीक सुरगर आयतात. सकाळ जातस उदेता सुर्यो पळ जळता तो बंगळा सरको दरते वेर उजवाड फांकयता मनशा कुळा सुडसुडीत करता. सकाळ जातस उदेता सुर्यो पळ जळता तो भांगरा सरको दरते वयर उजवाड फांकयता मनशा कुळाक सुडसुडीत करता. दीस लायता हांव त्या आंतरळार घडता थंयसर नावाला हजार. दीस लायता हांव त्या आंतरळार घडता थंयसर नावाला हजार. त्याच परी म्हजी आसात सपनां कळसांत उठयतात विविध बोगना. त्याच परी म्हजी आसात सपनां कळसांत उठयतात विविध बोगना. पयसतान पळयता कसली सोबाय लागीं पावल्यार मात समजता पाय. पयसतान पळयता कसली सोबाय लागीं पावल्यार मात समजता पाय. सपनाय तशींत देखताना अपुरबाय जारी करूंक धैर आनी काळीज जाय. सपनाय तशींच देखताना अपुरबाय जारी करूंक धैर आनी काळीज जाय. जारी करूंक धैर आनी काळीज जाय. देव बरें करूं.
1: खूब बरें. तुजी सपनां सकट जारी जावन दीत अशें आमी मागता. मुखलो कवी आसा मनीस मच्छा मिलर मनीस मार्सेल डिसोजा. मागीर मच्छा म्हणल्यार बेंगलोरांत मच्छा म्हणटना इल्लेशें भियेतात कित्याक म्हळ्यार तांच्या हातांत कोडली मच्छो तो तसो न्ही वो मस्तो सादो आनी भोव कलता काळजोचो कोण मुरये बरें सांज जाय बरें. ओके भारतीय स्टेट बँक अंत SBI स्टेट बँक ऑफ इंडिया अंत मॅनेजर जाऊन निवृत्त जिणी तो सारण असा येतो सर. कितलींगी वर्सां बँकांत पैसे मेजून उरतालो आतां घरा बसून पैसे मेजून उरता आसा. कोंकणी साहित्य क्षेत्रांत निरंतर कृशी करणंत आसा. आमचो युवक रुजायची लारां आनी तूं संपादक जावन ताणें वावर दिला. आतां रुजायची लारां आतां हें संपादक मिलारचें मिलन जे पत्राचे संपादक आसात. पन्नासांनी चार वर्सां दोन कोंकणी साहित्याचो वावर करून आसा जाल्यार पुरो जावना. रिटायर्ड बट नॉट टायर्ड म्हणटात ताका. आनीकी वावर करणंत आसा. अप्रूप थोड्या पुढे भायर पळयल्यार ताजें संद्रेम पत्र दिसता. आनी भुरग्यां खातीर ताणें संद्रेम पत्र बारसबीत एक पत्र ई पत्र प्रिंटेड न्ही ई पत्र कित्याक म्हळ्यार आतांची जेनजी कुळी प्राय ई पत्र वाचता ते देखून ते मॅगझिनी येता. ಜೆನಿಸಿಸ್ ಪ್ರಕಾಶನತವನ್ನು ವೀಸ್ ಪುಸ್ತಕ ಸಾಹಿತ್ಯ ವಿವಿಧ ಪ್ರಕಾರ ಪ್ರಕಟದಲ್ಲಿ ಅಂತ 2012 ಕರ್ನಾಟಕ ಕೊಂಗಣಿ ಸಾಹಿತ್ಯ ಅಕಾಡೆಮಿ ತವನು ಫೆಲೋಶಿಪ್ ಪುರಸ್ಕಾರ 2008 ವರ್ಷ ಕಲ್ಲಚ್ಚು ಪ್ರಕಾಶನ ತವನು ಸಾಹಿತ್ಯ ಪ್ರಶಸ್ತಿ ಕೊಂಗಣಿ ಸಾಹಿತ್ಯ ಗೌರವ ಪ್ರಶಸ್ತಿ ತಕ ಲಂಬ್ಲ ಕಾಳ್ಜ ಪರ್ಜಳ್ ಕಾಳ್ಜ ಝರ್ ಚುಟುಕ ತಜಿ ಕವಿತಾ ಪುಸ್ತಕ 2022 ಅಂತ ಕರ್ನಾಟಕ ಕೊಂಗಣಿ ಸಾಹಿತ್ಯ ಅಕಾಡೆಮಿ ತವನು ತಸೆನ್ಸ್ ಕೊಂಗಣಿ ಸಾಹಿತ್ಯ ಗೌರವ ಪ್ರಶಸ್ತಿ ತಕ ಲಂಬ್ಲ ಆಜ್ ಮಚ್ಚ ಮಿಲ್ಲರ್ ಪಾನ್ಸ್ ವಿಭಿನ್ನ ಚುಟುಕ ಹಣ್ಣ ಇಲ್ಲ ಆಜ್ ಅಪ್ಲ್ಯಾ ಬೈಲೆ ಗಂಗಸರ ಹಪ್ಪ ನಡ್ಲಂಗಿ ನಾ ಕವಿತಾ ಮಾತು ಕವಿತೆ ಮಾತಾಡೆ ಬೈಲೆ ಗಪ್ಪ ನಡ್ಲ ನಾ ಪಟ್ಲ ದಿಕ್ಕನಸು ತಜ ಸಂಗತ ಮೊಬೈಲ್ ಹಣ್ಣ ಇಲ್ಲ ಬಾಯಿಲ್ಲ ನಿಮ್ಮ ಮೊಬೈಲ್ ಆಜ್ಕಲ್ ದದ್ಲ್ಯಾಂಕ್ ಬೇ ಆಡೋ ಜಗದಲ್ಲಿ ದೋನ್ ಮಾತ್ರ ಬಾಯಿಲ್ಲ ನಿಮ್ಮ ಮೊಬೈಲ್ ಬಾಯಿಲ್ ಮುನ್ಶಂಕ್ ಜರ್ಲೆ ಮಳರ್ ಇಲ್ಲ ಬೇ ಪುಣ ಆಜ್ಕಲ್ ದದ್ಲೆ ಬೇತ ಜರ್ಲೆ ಆತಂತ ಬೇನಂತ ನನಗೆ ಆತ ಜರ್ಲ್ಯಾಂಗಿ ಬೇನಂತ ಜರ್ಲ್ಯಾಂಗಿ ಬೇನಂತ ಸೊ ಆಜ್ ಬಾಯಿಲ್ ಅನಿ ಮೊಬೈಲ್ ಯಾ ಧ್ವನಿ ಗಜಲಿ ಯಾ ಧ್ವನಿ ಗಜಲಿ ನೀ ಸಡಾವತ್ ವಜೋಂಚಂತ ವಜೋಂಚ ಮಡ ತೊಡಪಡಿ ವಜೋಂಚ ಮಟದ ವಜೋಂಚನೆ ಮರ್ಚನೆ ವಜನು ತಸ್ತೆ ಮೊಬೈಲ್ ಇತ್ತ ಸಿಂತ ವಜನು ಕೆದಳ ವಜ್ತ ಮನ್ ಸಹಜೈನ ಬಾಯಿಲ್ ಇತ್ತ ಸಿಸ್ ಸಗಲೇನೆ ಈ ಕವಿತಾ ಆತ ತೆ ಸದರ್ ಕರ್ತದ ಅಮಿ ಬಾಯಿಲ್ ಅನಿ ಮೊಬೈಲ್ ಅಚಿ ಮಹಿಮಾ ಕಿತೆ ಪಳವೆ
3: ನಮಸ್ಕಾರ ಮುಜಿ ಪಾಸ್ ಚುಟುಗ ಅಜಿ ಪೈಲೆ ಅಂದವನಸ ಮೊಬೈಲ್ ಆಧುನಿಕ ಯುಗಾಚೆ ವಿಸ್ಮಿತ ಕರ್ಚೆ ಸದಾ ವಾಪರ್ಚೆ ಸಂಪರ್ಕ ಸಾಧನ ಮೊಬೈಲ್ ಆಧುನಿಕ ಯುಗಾಚೆ ವಿಸ್ಮಿತ ಕರ್ಚೆ ಸದಾ ವಾಪರ್ಚೆ ಸಂಪರ್ಕ ಸಾಧನ ಮೊಬೈಲ್ ಜೀವಿತ ಕಾಳಾಚೆ ಸಂಗಾತ ದೇವಚೆ ಭರ್ಪೂರ ಅನುಸಾಸಚೆ ನ ಶಿಬಂದಲೆ ಆಯ್ದಾನ ಮುಜಿ ಬಾಯಲ್ ಜೀವಿತ ಕಾಳಾಚೆ ಸಂಗಾತ ದೇವಚೆ ಭರ್ಪೂರ ಅನುಸಾಸಚೆ ನ ಶಿಬಂದಲೆ ಆಯ್ದಾನ ಮುಜಿ ಬಾಯಲ್ ದೂಸರೇ ಆಸಾ ಚುಟುಕ ಬಾಯಿಲೆಚೆ ಕೇಸ್ ಮುಜಾ ಬಾಯಿಲೆಚೆ ಕೇಸ್ ಭಂಗರಚಿ ವಾಡ್ ರಾಸ್ ಮುಜಾ ಬಾಯಿಲೆಚೆ ಕ್ಯಾಸ್ ಭಂಗರಚಿ ವಾಡ್ ರಾಸ್ ಕೋರೋ ಕೋಶೆ ಹಾಂ ತಿಚೆ ಕ್ಯಾಸಂಚೆ ವರ್ಣನ್ ಕೋರೋ ಕೋಶೆ ಹಾಂ ತಿಚೆ ಕ್ಯಾಸಂಚೆ ವರ್ಣನ್ ಜೌ ನವಟ್ಲ್ಯಾನ್ ದತ್ತಾ ತಿಚೆ ಕ್ಯಾಸಂಚೆ ದರ್ಶನ್ ಜೌ ನವಟ್ಲ್ಯಾನ್ ದತ್ತಾ ತಿಚೆ ಕ್ಯಾಸಂಚೆ ದರ್ಶನ್ ತಿಸರೆ ಚುಟುಕು ದುಂಚಿ ವಿಂಸೋ ಬಾಯಿಲ್ ಮುಜಿ ಸಕಾಳೆ ಉಠೋನ್ ಏಕ್ ವಿಂಸೋನ್ ಸದಾ ಕರ್ತ ಬಾಯಿಲ್ ಮುಜಿ ಸಕಾಳೆ ಉಠೋನ್ ಏಕ್ ವಿಂಸೋನ್ ಸದಾ ಕರ್ತ ಎಕಸ್ ರಾತ್ರಿಚಿ ಮೇಳಿಂದಲ್ಲಿ ಆಯ್ದನ ದೂತ ಎಕಸ್ ರಾತ್ರಿಚಿ ಮೇಳಿಂದಲ್ಲಿ ಆಯ್ದನ ದೂತ ನಾಂತರ್ ಮಕ ದೂಂಕು ಕಾರಣ ಸೊತ್ತ ನಾಂತರ್ ಮಕ ದೂಂಕು ಕಾರಣ ಸೊತ್ತ ಸೌತೆ ಚುಟುಕ ಸ ವೇಳಾರ್ ಪವನ ಐತರ ದಿವಸ ಸಕಾಳಿ ಹಾಂ ಈಗ ಜೆ ಕೆದಾಳೆ ವೇಗ ಅನುಭವತ ಐತರ ದಿವಸ ಸಕಾಳಿ ಹಾಂ ಈಗ ಜೆ ಕೆದಾಳೆ ವೇಳಕ ಅನುಭವತ ಕಿತ್ಯಾಕ ಮನು ಹಾಂ ತುಮಕ ಸಂಗ್ತ ಕಿತ್ಯಾಕ ಮನು ಹಾಂ ತುಮಕ ಸಂಗ್ತ ಘರ ಬೈಸರ್ತನ ಬಾಯಿಲೆಚೆ ಪ್ರಸ್ತಾವನ ಐಕಾತ ಘರ ಬೈಸರ್ತನ ಬಾಯಿಲೆಚೆ ಪ್ರಸ್ತಾವನ ಐಕಾತ ಪೈಲೆ ವಸ್ಪ ವೇಳಾರ ಈಗರ್ಜೆಗೆ ಪೌತ ಪೈಲೆ ವಸ್ಪ ವೇಳಾರ ಈಗರ್ಜೆಗೆ ಪೌತ ದಕ್ತೇರ್ ಬಾಯಿಲ್ ಮುಜಿ ದತ್ತ ದಕ್ತೇರ್ ಪೀಡಾ ಮೋಜಿ ತಿಕ ಸಂಗ್ತಾನ ಬಾಯಿಲ್ ಮುಜಿ ದತ್ತ ದಕ್ತೇರ್ ಪೀಡಾ ಮೋಜಿ ತಿಕ ಸಂಗ್ತಾನ ತೋವಳು ಇಂಜೆಕ್ಷನ ಸುವೆ ಬರಿ ತೋವಳು ಇಂಜೆಕ್ಷನಚ ಸುವೆ ಬರಿ ತಿಚ ಉತ್ತರ ನೀ ಮಗ ತಪ್ತ ತೋವಳು ಇಂಜೆಕ್ಷನಚ ಸುವೆ ಬರಿ ತಿಚ ಉತ್ತರ ನೀ ಮಗ ತಪ್ತ ಪೀಡಾ ಮೋಜಿ ನಪಹಿಸತ ಚಿಕಿತ್ಸಾ ಕಸಲಿ ನಾಸ್ತಾನ ಪೀಡಾ ಮುಚಿ ನಪಹಿಸತ ಚಿಕಿತ್ಸಾ ಕಸಲಿ ನಾಸ್ತನ ದೇವರ
1: ಮತ್ತೆಬ್ ಜಸ್ಸಿ ಬಿಂಟನ್ ರೆಕಾರ್ಡ್ ಕೇಳ ಬಯಲಿಗೆ ದಡಿದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ ಜಾಗೃತಿಕರೆ ಮುಕ್ಲ ಕವಿಯ ಸ ಮನೆಸ್ ಲಾರೆನ್ಸ್ ಬ್ಯಾಪ್ಟಿಸ್ಟ್ ಜಪ್ಪು ದನಿ ದಯಕರ್ ನಂಗೆ ಸರ್ ಮುಖಾರ ಮನೆಸ್ ಲಾರೆನ್ಸ್ ಬ್ಯಾಪ್ಟಿಸ್ಟ್ ಪಟ್ಲ ಸರಳಿಸನಿ ಸೋ ವರ್ಷ ಅಂತ ಅವನು ಕೊಂಗಣಿ ಸಾಹಿತ್ಯ ಶತಂದ ಅವ್ರ ದಿವನ ಸಹ ಪಾನ್ಸ್ ನೈಟ್ ನೈಟ್ ಮಾಡ್ಯಾರ ಸಂಗೀತ ಸಾಂದ್ ಏಕ ಸಂಗೀತ ಕೋವಳಿ ತಣೆ ಲೋಕಾರ್ಪಣ ಕೇಳ ಪೋದಾರಸನ್ ನಟನ್ ತಜ ಹವ್ಯಾಸ ಏಕ್ ಬೂಕಿ ಮುಕ್ಲಿಕ್ ಕೇಳ ಆಕಾಶವಾಣಿ ಬಿ ಗ್ರೇಡ್ ಸನದ್ದುಡನು ಸಬಾರ್ ಇನಾಮ ತಣೆ ಅಪ್ಪನೈಲೆ ಅಂತ ಅನಿ ಆಜ್ ಹಂಗಸರ್ ತೋ ಕಟ್ಟಿ ಅನಿ ದಾಂಡೋ ಗೆವನೈಲ ಬೈರ್ ದೋರ್ಲ ಅಸ್ತಲ್ಲ ಕಟ್ಟಿ ಅನಿ ದಾಂಡೋ ಮುಟ್ಟನ ತುಮ್ ಕೈಲ್ಲ ವಿಚಿತ್ರ ದಿವಸ ಬರೋ ಆಜ್ಕಲ್ ಕಟ್ಟಿ ಹಂಗೆ ಬರೋ ಮಾಲ ಸಕಿತ ರಾಮಿ ಗರತವನು ಸಕಾಳಿ ಊಟವನ್ನು ಚಾಪಿ ರೌಲರ್ ತಿಪ್ಪಿ ಉಂಡ ತಿಪ್ಪಿ ಈ ಸಾರ್ ನೇತದ ಮಕ್ಕ ಸುರ್ವೇರ್ ಐಕತನ ಇಲ್ಲ ವಿಚಿತ್ರ ದಿಸ್ಲ ಕಿದ ಮಣರ್ ಏ ಕಾಲೆ ಈ ಸಾರ್ ತ್ಯಾಸ ಮಗಿ ಸಮಾ ಕಾಂದಿತನ ತಿಪ್ಪಿ ಉಂಟ ತಿಪ್ಪಿ ಗೆರಟೆ ಉಂಟ ಗೆರಟೆ ಮಣಿ ಸಾರ್ತದ म्हाका पयले पयले विचित्र दिसलें हें घेराटे काल्याक जाय पडटा तांकां. आं मी पुरा बणचरणी गेल्लो हें करतलें आनी आतां कशें उडयचें आतां बणचरणी नात तशें जाल्लें तें घेराटे काले करचें म्हणलें तोडलें एक टेंशन आमकां देखून थोडीं कोणाक वरां म्हण सांगून दिवचें. आतां तिप्पीक 30 रुपया मेळटात गे किल्याक पोर एकलो म्हाका म्हणटा हांवें 6,000 घेराटे विकले म्हणून तर घेराटे खंय वेतात गे म्हणलें व्हडलें सवाल मस्त हांवें विचारलें तें घेराटे काणून काणें करतात म्हूण जायचें कितें न्ही तितलें मोल दिवन काणून तें पुरा तमिळनाडूक येता घेवन व्हडली फॅक्टरी आगे मल्टीक्रोर प्रोजेक्ट तांचे आनी ते इतली सोबीत त्यो कट्ट्यो फॉरेन कंट्रीसाक वेतात कुलेरां आनी आमी आदली आदीं पळय दोयांत जेवताले न्ही आतां भायल्या गांवांत दोयांत जेवतात आमी स्टिलांत जेवतात सो थंयली परिस्थिती जाल्या. दांडे ह्या विशयान आमी सांगायचें म्हण ना दांडे मस्त ताजे उपयोग आसात आनी आज ताजे विशीं सडीत कट्टे आनी दांडो ह्या विशयांत मानेस्त लॉरेन्स बॅप्टिस्ट आमच्या मुखार हांगासर ताजी कविता सादर करतात.
4: तिप्पी उंडा तिप्पी कट्टी आनी दांडो म्हणून भिकाऱ्याक दिसपोर तो ग्रास असो उंडो जर पेंकणान ना जालो नाडो उंडो जावंक फवात कुंडो जर पेंकणान ना जालो नाडो उंडो जावंक फवात कुंडो कट्टी म्हूण करिनाका ससार कट्टी म्हणून करिनाका ससार कट्ट्योसो उपयोग आसा सबार कट्टी घेवन भीक माग कट्टी घेवन भीक माग मलगड्यांनी म्हणचे उतार आज ना जाला वापार मलगड्यांनी म्हणचे उतार आज ना जाला वापार कित्याक म्हूण कोणी विचारल्यार आतां कट्टी जाय म्हणून सोदून येतात घरच्या बागलार कट्टी जाय म्हणून सोदून येतात घरच्या बागलार दांड्याचो आदार उतार प्रायर दांडो नासतना सोमकोंक जायना मुखार दांडो नासतना सोमकोंक जायना मुखार बलिश्ट जाता आतपाय बलिश्ट जातात आतपाय बसोंक उठोंक सलीस विसरोंक जायना तुजो उपकार बसोंक उठोंक सलीस विसरोंक जायना तुजो उपकार पिके खेस मात्याक मुकूट सोबाय बायिल्ली मात्याक मुकूट सोबाय बायिल्ली पाट भगवताना आताक दांडो उपाय वापरली पाट भगवताना आताक दांडो उपाय वापरली तोसो दांडो दोंगोर गुडो सरताना जाय पडली तोसो दांडो दोंगोर गुडो सरताना जाय पडली म्हाताऱ्याक मात्र न्हय तरणाट्यांकी म्हाताऱ्यांक मात्र न्हय तरणाट्यांकी गरजेक पडून इतिहास रचली गरजेक पडून इतिहास रचली कट्टी आनी दांडो तिप्पी म्हणटा तिप्पी.
1: देव बरें करूं मुखलो कवी मलगडो कवी मानेस्त रॉन मायकल वास हांगासर आयल्यात. मानेस्त रॉन मायकल वास आंजलोर म्हजे फिरगजीचे हांकां कोंकणींत कोरोस दिल्ली चड काय थोड्यांक कोरोस दिल्ली चड ताका कोंकणींत कोरोस चड मुंबयंत वावर करना ता मंगळुरांत कुटुंब संगी ते निवृत्त जिणी जेतात ओडल सांगिल्ले बरी मानेस्त मच्छा बरींत रिटायर्ड बट नॉट टायर्ड तांकां पुरासण जावं ना जिवितांतली मोतयां वर्तांतले गुलोब आमाशेची आदली रात रूप निदोळे तांची प्रगटीत पुस्तकां हांच्या वर्तांतले गुलोब कृतीक कर्नाटक कोंकणी साहित्य अकादमीत 2011 साहित्य पुरस्कारी पुस्तक पुरस्कारी फावो जाला. गोंय महाराष्ट्र आनी कर्नाटकांत सभार कवी गोश्टींनी तांणी भाग घेतला कविता वाचन तांणी केल्यांत मुंबय आनी मंगळूर आकाशवाणीचेर काणयो कविता प्रसार केल्यात रेडिओ सारंगांत तांचे संदर्शन प्रसार जालां. आंजलर सुहांज फिरगज पत्रार कवना लेखना ते बरयते आसात आनी ते संपादक मंडळींत आसात. मानसोबण संस्थेन आसा केल्ल्या कोंकणी निरंतरी कार्यक्रमांत मुंबय जरीमेरीन तांणी पंगड त्या पंगडांत तांणी गायलां विविध नाटकांनी नटन केलां दोन नाडकुळे तांणी कळयल्यात. फिरगजीन संघ संस्थेनी वावर दिवन आसात कर्नाटक कोंकणी लेखक संघ आनी पोयटिका कविताचो पंगड हाजे सांजो जावन आसात. कोंकणी दिर्वे पत्रार कविता आनी लेखना तांचे वळंत आसात. आज ते फूल घेवन आयल्यात एक सोबीत फूल आज कितें सडीत जण फुलाच्या आनी सलयेच्या मोगार पडल्या जावन येणा फुला सारके सलयेक वर्णन वर्णन आयच्या समाजांत सलयेचेर जावंसो जुलूम कठीण रितीर खंडन करची एक कविता मानेस रॉन मायकल हांणी आयल्यात आतां ते आपली कविता ए फुला सादर करतात.
5: नमस्कार हांव सड लेखनाक आनी काणयांक वत्त दिवन चल्लो आनी सड बरयतालो म्हणून कविता हांव बॉम्बे सडा जाण इल्लेशे थोडे थोडे पूण बॉम्बे गेले परत हांवें इल्लें चड कविता बरोवंक सुरू केलें. आतां तुमचे मुखार हांव एक तुमकां सगळ्यांक प्रणाम दिवन हांव तुमकां एक फुलाची हे फुलां कितलो सोबीत तुजो रंग हे कविता वाचन करता. फुलां हे फुलां कितलो सोबीत तुजो रंग फुलता फुलताना जिवाडटा तुजे सर्व अंग शेवता शेवताना तुज्या जिवांतलो तो सुगंद म्हाकाच विसरता मत म्हजी जाता मंद म्हाकाच विसरता मत म्हजी जाता मंद म्हज्या कुडांतल्या मेजार तुका सोबोव वा सोप्याच्या वाजान तुका सोजोव म्हज्या कुडांतल्या मेजार तुका सोबोव वा सोप्याच्या वाजान तुका सोजोव नाका नाका देवाच्या पांयांतळा तुका नेटव सांग म्हाका तूं सांग विक्र्या बाजारांत तुका विको सांग म्हाका तूं सांग विक्र्या बाजारांत तुका विको हांव फुलतां तुज्या वटांतल्या झाडार हांव दलतां म्हाका जीव दिल्ल्या त्या फांट्यार हांव फुलतां तुज्या वटांतल्या झाडार हांव दलतां म्हाका जीव दिल्ल्या त्या फांट्यार हांव बुलतां म्हजे भोंवती भोंवच्या भ्रमरांक आखरेक हांव गळतां चिरडोन निर्दय मनशाचे करणेक आखरेक हांव गळतां चिरडोन निर्दय मनशाच्या करणेक तर नाका नाका तुका हांव आपडिना तुजी मासाळ कूड हांव बसटिना तुका जर दुखता हांव तुका पळयसना तुजे तन हांव पयसरतना पयसरतना काळीज म्हजें दुकान मोडाता आनी हळू म्हणटा फुलां तुका हांव केदींच विसरचो ना हळू म्हणटा फुलां तुका हांव केदींच विसरचो ना देव बरें करूं
1: देव बरें करूं. मुखलो कवी आसा मनीस रिची पेरेरा जिवान इल्लोसो बगेटो पूण सक्तवंत कवी मलगुडो लेखक कवी नाटकिस्त ताणें कोंकणी नाटक रचल्यात फाटल्या 50 वर्सांत अंत बरयते आसा तो म्हाका नाका वै जाल्यार वै म्हणा आमी नातल्या वेळार हे प्रताचे आदले फामाद नाटक कलाकिरण पत्र म्हाका उडास करतना आतांय उडास येता कांय 35 वर्सां आदी म्हाका त्या वेळार कोंकणीचे एक ओड येताली तितलीच हांव बरोवंक आशेतालो आनी एक फुडें अचानक मिलारच्या दफ्तरांत मनीस रिची पेरेराची म्हाका वळख जाली आनी कलाकिरण पत्र म्हाका मेळ्ळें. इतलें सोबीत पत्र त्या वेळार भोव सोबीत तें म्हाका दिसता त्या काले तिचें पत्र ताजे उपरांत आयिल्लेंच ना कोंकणींत तितली बरी तांक ताजी आशिल्ली. पूण विशेश म्हळ्यार तें पत्र प्रिंट करूंक पेपर हांवें ताणें ओन वचचें आसलें प्रेसाक वयचें पेपर काडून तें प्रिंट करचें ताणें पोस्ट करचें आली पुरा गजाली आसले तें पुरा कांय ओवन ओवन आतां इल्लें बारीक जालां बेगिनसान इल्लो मोटो जातलो. ताजी कविता साहित्याचें संकश्ट आज कित्याक तो निराशवादी जाला गुत्त ना ताजी कविता नीस पेज नासता जिवान बगलां तो न्ही कवी कथा कविता काट करून गुजरीक विकलां विणग्या पांयांची पावलां उमकाळटात काती तरण्या तोंडारी पिक्या खडाची कुती सोबीत साहित्य रचता हांव म्हाका मस्तू नासता घांव ताजी भोव सोबीत कविता साहित्याचे संकश्ट आतां रिच्च पेरेर आमचे मुखार.
6: कवितेचें सर्वनांव साहित्याचे संकश्ट सर्व कोंकणी साहित्यांक ही कविता समर्पण दिल्या. सोबीत साहित्य रचता हांव वासोन हासोन नासता गांव सोबीत साहित्य रचता हांव वासोन हासोन नासता गांव वाचतेल्याक नाचतेल्याक कितें कळीत सेंटिमेंटां दुकांनी किरोवन कोडू काल्स निराळ पोटार पियोवन मारिल्लीं उतरां तोपुल्ले भाले जाले कर्न गळ्याक गले वाचतेल्याक नाचतेल्याक कितें कळीत सेंटिमेंटां दुकांनी किरोवन कोडू काल्स निराळ पोटार पियोवन मारिल्लीं उतरां तोपुल्ले भाले जेले कर्न गळ्याक गले सोबीत साहित्य रचता हांव वासोन हासोन नाचता गांव उपगोण दमडयतल्याक उल्लास भोगतल्याक साहित्याचें सुख दूख कळात कितें सुताक बांदल्या तलवारी सकयल मातें मोडकोर खांद्यार उमकोळें केदनाय रितें पोतें उपगोंड दौंडायतल्याक उल्हास भोगतल्याक साहित्याचे सुख दुख कळात किते सुताक बांधल्या तलवारी सकयल माते मुडकोर खांद्यार उमकोळे केदनाय रिते पोते सुबीत साहित्य रस्ता हांव वासोन हसोन नासता गांव चपतेल्याच्यो प्रकटतेल्याच्यो त्योस जाती मोरच्या दिनस निकेपिल्ल्यो रुजवाती कोंपराक मोस लायिल्ले लखपती जीव वंसोंक जेवण ना बोशी बुदबाळ बुजवण दिली ददोशी चपतेल्याच्यो प्रकटतेल्याच्यो त्योस जाती मोरच्या दिनस निकेपिल्ल्यो रुजवाती कोंपराक मोव लायिल्ले लखपती जीव वंसोंक जेवण ना बोशी बुदबाळ बुजवण दिली ददोशी सुबीत साहित्य रस्ता हांव वासोन हसोन नासता गांव आमचें उत्पादन विकतेल्याक कांय भोगलां निस्पेज नासता जिवान भागलां कथा कविता काट कर्न गुजरीक विकलां विणग्या पांयांचीं पावलां उमकालतात काती तरण्या तोंडारी पिक्या काडाच्यो कुती आमचें उत्पादन विकतेल्याक कांय भोगलां निस्पेज नासता जिवान भागलां कथा कविता काट कर्न गुजरीक विकलां विणग्या पांयांचीं पावलां उमकालतात काती तरण्या तोंडारी पिक्या काडाची कुती सोबीत साहित्य रस्ता हांव म्हाका मस्तोन नासता गांव सोबीत साहित्य रस्ता हांव म्हाका मस्तोन नासता गांव म्हाका मस्तोन नासता गांव देवरे
1: कविता आयकताना कन्नडाची संगणी उडस येता साहिती नीन साहिती म्हणटले पहिले आता तसे ना आता ग्रेस्त कवी साहित्य असत मुकलो कवी असा गांवगो चेडवा म्हजो गांवगो किन्नीगोळीसो मनीस जोसी पिंटो किन्नीगोळी एक मोगासो कवी ताका मोगासो कवी म्हणून ताका नाव असा तो कितले प्रायस जाले रे मोकरचे ताणें सोडूंकच ना त्या देखून तो मोगा कवी उदयवाणी पत्राच्या बालजगत विभागांत धक धकटी बरपां बरोवन ताणें ताजी बरपां सुरू केल्ली मॅगझीन विभागांत कविता ही फैसल्यांत उदयवाणी तरंगा मयुरा विजय कर्नाटका पत्रांनी कन्नड भाशेंत ताजी कविता लेखनां फैसले ते आसात कोंकणींत राखणो साहित्य स्पर्धेंत कविता तशेंच काणयांक पहिली भोवमानां मेळ्ळ्यांत म्हजो गांव कविता पुस्तक राखणो प्रकाशनान फैस केला पुनव प्रकाशनान चंद्रम्मा कादंबरी अनंत प्रतिभा प्रकाशनान बंगारद हक्की ಮತ್ತು ಚಂದ್ರಮ್ಮನ ಬೆವರು ಸಾಲೆ ಭರ್ಗೇಚಾ ಕಾಣಿಯನ್ಸೋ ಬುಕ್ ಪರ್ಗಟ್ ಕೆಲ ಆಕಾಶವಾಣಿ ಮಂಗಳೂರು ದೂರದರ್ಶನ್ ಬೆಂಗಳೂರು ದಸರಾ ಕವಿಗೋಷ್ಠಿ ಕವಿತಾ ವಾಚನ್ ಕೆಲನ್ ಮಾನ್ಸಬಣ್ ಕೋಳೇನಿ ತಜಿ ಪದ ಲೋಕ ಮೊಗಾಳ್ದಲ್ಲಿ ಗಾಂಗು ಚೆಡುವ ಮಜೋ ಗಾಂಗು ಗಜಲ್ ಗೌಪಿ ಅನೂಪ್ ಜಲೋಟನ್ ಗಾಂವನು ಲೋಕ ಮೊಗಾಳ್ ಕೆಲ ಲೂಯಿಸ್ ಮಸ್ಕರೇನ್ಸ್ ಕಾವ್ಯ ಪ್ರಶಸ್ತಿ ತಸೆನ್ಸ್ ಅಖಿಲ್ ಭಾರತಿ ಚಾರುಳಿ ಸಾಹಿತ್ಯ ಪ್ರಶಸ್ತಿ ತಕ ಫೌಜಲ್ಯ ತಜಿ ಪತೀಣ ಶಾಲೆಟ್ ಪಿಂಟೊ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರಿ ಪರಿಸರ ಪ್ರವಾಸೋದ್ಯಮ ಮಂಡಳಿಚೆ ಅಧ್ಯಕ್ಷ ಅನುಸಾ ದೊಗ ಬುರ್ಗಿ ಜೂಹಿ ಅನ್ ಜವಾಹರ್ ಅಂಚ ಸಂಗತ ಕಿನ್ನಿಗೋಳಿಂತ ಸ್ವಂತ ಉದ್ಯಮ ತಸಲೋ ನಸಾ ಆಜ್ तो एक विभिन्न कविता हाडून आयला हांवें चिंतलें तो मोगाची कविता हाडून येता म्हणून पूण आज तेंगे मोगाची कविता प्रकारा दवरून आयला आज वीज दिव्यांच्या पटल्यान पडला वीज दिव्यांचो खांबो हाका कित्याक प्रेरण जालो हांव नेणा वीज दिव्यांच्या उजवाडाक मस्तण बरोवन व्हडवडले विज्ञानी जाल्ले आसात की वीज दिव्यांच्या उजवाडाक मोग करणार चंद्राचे सान्य जाल्यार संभ्रमतीत पूण वीज दिव्याच्या पोंदा खंडीत आसनांत ओ मोगा कवी वीज दिव्यांच्या मोगार पडला वीज दिव्यांचो खांबो ही कविता सादर करूंक मनीस जोसी पिंटो कवी जोसी पिंटो हांकां विनंती करता
7: म्हज्या कवितेचे नांव आसा वीज दिव्या खांबो वीज दिव्या खांबो जावचे तितले सुलभ न्ही ओगे उबो तो खुर्सा बरी हात उसावन जेजूच्या परजळीत मुखा मोळप तसलो परजळ फांकोवन रस्त्या देगेर ओगे उबो तो भग्न प्रेमी बरी आसा राखून कोणाची गी वाट एक एक पोटी भोगता तो घुमट्या बरी आंबोर पिको आसून उबो आसा संवसाराची सगळी विरक्त पायां ताळा पातलावन तो ओगे उबो तरी ताच्या खांद्यार सरलेली वायरां ताका एक माध्यम करून संवसाराक जोडून आसात वीज खांबो थोड्यांक वाट उजवाडोसो उजा खांबो ताज्या पोंदा शिकलेल्यांक तो एक मेसरी एक एक पोटी थोड्यांक मरणा दूत कोणाचे रगड्यांक वचनासतना आपले इतले आसो वो विरक्त खांबो इतलो पाप उपकारी दिसता म्हाका एक एक पावटी भोगता कोणय इतलें पाप उपकारी आसचें न्ही वाटेन वेसो पाडारी पेटोय ताका पळोवन पांय उखलता. देव बरें करूं.
1: ह्या सर्तेची निमाणी कवी आसा मनीस जगदीश भंडारी हांगासर ते आयल्यात. दयाकन तांणी मुखली बसका स्विकार करची. शिरसी MES कॉमर्स कॉलेजींत ते 37 वर्सां काम करना आतां निवृत्ती जाल्यात. कन्नडांत एक पदांचो पुस्तक एक काणय पुस्तक तांणी प्रगट केलां आनी बरयल्ल्यो जायत्यो काणयो पदां लेखनां कर्नाटकाच्या पत्रिकांनी उजवाडाक आयल्यान कन्नडांतून कोंकणी कोंकणीतून कन्नडाक काणयो कविता तांणी अनुवाद केल्यात. आकाशवाणी दूरदर्शन हातूंत आनी सांगिल्ली पदां प्रसार जाल्यांत. कन्नड आनी कोंकणीचे साहित्यीक संघटक जावन तांणी काम केलां. उत्तर कन्नड जिल्ह्याच्या कोंकणी परिशद शिरसी हांगा ते कार्यदर्शी जावन आसात. आज अंतर्गता म्हळ्ळी कविता ते हाडून आयल्यात. आज समाज जायते बदलल्या. सली शोषणाच्या कनकतोन जायत्यांनी जायत्या सलयांनी सुटका जोडल्या. एके वाटेन सली दादल्या समान न्ही दादल्या परस एक मेट मुखार सपावल्या आयच्या काळार. पूण तरी थंय हांगा संप्रदायाचे दवलेक अडचून थोड्यो स्त्रियो आजुनी कश्टनंत आसात. एक कन्नडान सांगणी आसा गंड सत्तरे हेंडती विधवे आगुतारे. गंड सत्तरे हेंडती विधवे आगुताळे. हेंडती सत्तरे गंड मदवे आगुतारे. अशी एक सांगणी आसा. असंत घडते आयला वर्सांनी हे ढुंडीराजान बरयली. असले अनिश्ट पद्दते विरोध आवाज उडोवचे धैर्य आज मनीस जगदीश भंडारी हांच्या कविते मुखार ताणी केला. मनीस जगदीश भंडारी आता तुमचे मुखार अंतर्गत कविता प्रस्तुत करता.
8: सर्वांक नमस्कार. आज हांव कोंकणी कविता अंतर्गत तुमगेल्या आदराक प्रस्तुत करता. माय मोगाची माय सांगुवे मनांतलो दोन उतरां. माय मोगाची माय सांगुवे मनांतलो दोन उतरां. तुमकां वर्डीक जाल्या चिरडूं जाल्यात खरें. तुमकां वर्डीक जालां चिरडूं जाल्या ती खरें. जाल्यारी तुमगेले धुवेले बांबूण सरला. जाल्यारी तुमगेले धुवेले बांबूण सरला. तुमी तिगेल निडलाचे कुंकूम पुसून फूल मळचां ना म्हूण सांगून घरांतलो मुल्याक बसकेर येतात. ती भायर येनाशी केल्या ती अशी उठवी ताका. तिगेल वय तुमकां आसतना तुमगेलें मन कशें आशिल्लें. नमनमुने भावना तिगेल काळजांत भरिल्ले तुमी पावला येदो कुंकूम लावन डजन भन पांचवे कांकण घालून भोंवच पडून तिगेल जीव तळमळता. आपणाले दुर्दैव म्हण रडता. विश घेवच्या येवजता तिगेल वय आजुनी सांग. तुमगेल वरी कुंकूम लावन कांकण घालून फूल मळका म्हण आश करता. ती आजुनी एक कळो फूल येवच्याक अवकाश दिया. संप्रदाय खरे मानवीता दाखया. महिला वर्ष दशक म्हळ्यार पावना. बरी भाषण नाका. एक पंता ती आयपणाचे भाग्य दिया. आयापण जावचे भाग्य दिया. ना जाल्यारी ती धू न्ही आमगेल वरी बायल न्ही म्हण गळ अडचिया. जीव काडा जाल्यारी अशी मात्र सोड नाका ती. जाल्यारी अशी म्हाका अशी मात्र सोड नाका. धन्यवाद. हे अवकाश दिल्ले अकॅडमीक हांव आभारी आसा.
1: अकरेची कविता म्हजी म्हज्या कविते वरवीं कविते सांगता ही कवी गोश्टी अखेर करता. आम्ही म्हज्या कवितेचें नांव आसा म्हज्या गांवचें जिवीत. ह्या गांवांत दुदां वळटात. बाळां पोटां भरिंच नात. ह्या गांवांत मोव वळटा जिणे गोड करिंच ना. ह्या गांवांत दर्यो वळटा रुची आमच्यो थांबयना. ह्या गांवांत झरी वळटात तान आमची बगयना. ह्या गांवांत भांगरा शेतां भूक आमची थांबयनात. ह्या गांवांत भुमी वैंकूट सर्ग आमकां दाखयच ना. ह्या गांवांत मंदीर मसीद केदनाय देवा झळकना. ह्या गांवांत सदांय पुजा मैपासाची शेळच ना. ह्या गांवांत देवा वांटे तुज्या देवाक स्थान ना. ह्या गांवांत दुडवा वैभव दुबळ्यांक हांगा मान ना. ह्या गांवच्यो सुर्यो स्वार्थी या गांवचो सूर्यो स्वार्थी जिवितमचे फुलयना, या गांवचो संद्री गतकी पावलांक सान्ने शिंपयना. हे गांवच्यो वाटोस वेगळ्यो, हे गांवचे वाटेस वेगळ्यो, सगळ्यान कांटे कुंटे कश्टी वावटी बेसोर करप्या जिवीत वांटे फांटे. ह्याही गांवांत अप्रूप केन्ना पाण्यान दूद भरत, ह्याही गांवांत अप्रूप केन्ना पाण्यान दूद भरत, आडू कोडू कालसीन मोव अशेंय साकूंक मेळत. तेदना म्हज्या गांवचें जिवीत सर्ग रुचीक अमृत, तेदना म्हज्या गांवचें जिवीत सर्ग रुचीक अमृत. देव बरें करूं.
9: काव्या वाळो 17 हांतू भाग्यतल्या समेस्त कवी कवयत्रींक आनी सौरकेसिकाक हांव देव बरें करूं म्हणटा. तशेंच हें आजचें सुकान घेतलें मनीस कवी विल्फे लोबो पडील तुमकांय हांव देव बरें करूं म्हणटा.

0: तुम्ही ऐकून आसात रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळचेनी. आयच्या कोंकणी प्रसारात तुमका समेस्तांक मोगाचो स्वागत.
1: ई वार प्रसारगोंड कार्यक्रमगळ बग्गे निम्म अभिप्रायगळन्नु आधरिसिद कार्यक्रम सारंग संगम.
2: संगम संगम अनुराग संगम.
3: ಪ್ರತಿ ಶನಿವಾರ ಬೆಳಿಗ್ಗೆ 10 ಗಂಟೆಯಿಂದ 10:30 ಮೂಡಿ ಬರುವ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಸಾರಂಗ್ ಸಂಗಮ.
1: ನಿಮ್ಮ ಸಂದೇಶಗಳು, ನಿಮ್ಮ ಪತ್ರಗಳು, ಜೊತೆಗೆ ನಿಮ್ಮ ಕರೆಗಳು ಎಲ್ಲವೂ ಇಲ್ಲಿ ಸಂಗಮ.
3: ನೀವು ಕರೆ ಮಾಡಬೇಕಾದ ನಮ್ಮ ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 6364240949. ತಪ್ಪದೆ ಕೇಳಿ, ಇದು ರೇಡಿಯೋ ಸಾರಂಗ್ 107.8 FM.

0: तुम्ही ऐकून असात रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळचेनी. आयच्या कोंकणी प्रसारात तुमका समेस्तांक मोगाचो स्वागत.
1: मुखली कवयत्री असा चेलसिया पल कास्तेली न्हू तिणे जायकन हंगासर येवचे. एक कुदनीती कवयत्री देरे बैल फिरगेजीन वस्ती करच्या चेतन कास्तेलिनो आणि प्रीतन पिरेरा जोडेचे मलगडे दूत आहे. प्रस्तुत मेरी हिल माउंट कार्मेल हायस्कूल अंत शिकते असा किती क्लासीन नव्या वर्गात. एदुळस तेणे कविता बरयल्या बारी संतोष. नव्या क्लासींत असतानांत बरोवंक सुरू करचे. नटन कार्यनिर्वहण तिचे अभ्यास आसात. जैत्या नकली नसण नाच भाषण आणि कविता वाचन स्पर्धांनी तिने भाग घेऊन इनाम आपणायलं. आणि एक इल्ले तुम्ही जागृत जायचे पडटा तिने कराटेंत ब्लॅक बेल्ट जोडला. जैत्या कराटे स्पर्धांनी तिने भाग घेऊन इनाम जोडल्यान लहानपण तू साहित्याची उर्बास इंग्लिश आणि कोंकणी साहित्य वाचूंक ती पसंत करता. एदुळस दोन इंग्लिश कविता देरे बैल फिरगज वेबसायटीर पब्लिश झाल्यात. आणि आता सपनेल्यार पुरोगी एक बारी सोबीत कविता हांवें देखून चार लाईनी तुमकां हांव तिचे तर्फेन वाचून सांगता म्हण हांवें बरोवन हाडल्या. पयसावन पळयता कसली सभाय लागीं पावल्यार मात्र समजता आपाय सपनाई तशीच देखतना आपुरबाई जारी करूंक धैर आनी काळीज जाय. आनी सपनेली चेलशिया चिदी तिजी सुंदर कविता आमचे मुखार हाडनायल्या. सपनेल्यार पुरोगी म्हणले तिचे सवाल ते आमकां घालता. कोंकणी काव्य शेतांत चेलसियाची ही सुरवातीची मेटां साधनांची ओळख आमकां करून दितात. चेलसिया थंय निजायकी सपनां आसात तिचे म्हण पळयतना आमकां कळटा. आनी ती नीज करचें काळीजी आनी धैरी तिचे थंय आमकां दिसता. तिका बरो फुडार मागया आनी तिची कविता सादर करूंक विनंती करता.
2: सुमेस्तांक म्हजे प्रणाम. म्हजे कवितेचें नांव आसा सपनेल्यार पुरोगी. सोपता ती सुंदर तारां कलक्या त्या विशाळ मोलबाड संतोषान थंय ती झिळमिळतात प्रशांत रातीक सुरगर आयतात. सोपतात ते सुंदर तारा कलक्या त्या विशाळ मोळबार संतोषान थंय ते झिळमिळतात प्रशांत रातीक सुरगर आयतात. सकाळ जातस उदेता सुर्यो पळ जळता तो बंगळा सरको धरते वेर उजवाड फांकयता मनशा कुळा सुडसुडीत करता. सकाळ जातस उदेता सुर्यो पळ जळता तो भांगरा सरको धरते वयर उजवाड फांकयता मनशा कुळाक सुडसुडीत करता. दीस लायता हांव त्या आंतरळार घडटा थंयसर नावाला हजार. दीस लायता हांव त्या आंतरळार घडटा थंयसर नावाला हजार. त्याच परी म्हजी आसात सपना कळसांत उठयतात विविध बोगना. त्याच परी म्हजी आसात सपना कळसांत उठयतात विविध बोगना. पयसतान पळयता कसली सोबाय लागीं पावल्यार मात समजता पाय. पयसतान पळयता कसली सोबाय लागीं पावल्यार मात समजता पाय. सपनाय तशींत देखताना आपुरबाय जारी करूंक धैराणी काळीज जाय. सपनाय तशींच देखताना आपुरबाय जारी करूंक धैर आनी काळीज जाय. जारी करूंक धैर आनी काळीज जाय. देव बरें करूं.
1: खूब बरें. तुजी सपना सकड जारी जावं दीत अशें आमी मागता. मुखलो कवी आसा मनेस्त मच्छा मिलर मनेस्त मार्सेल डिसोजा. मागीर मच्छा म्हळ्यार बेंगलोरांत मच्छा म्हणटना इल्लेशें भियेतात कित्याक म्हळ्यार तांच्या हातांत कोडली मच्छू तो तसो न्ही वो मस्त सादो आनी भोव कलतकाळ जसो कोण मुरये बरें सांग तुजें बरें. ओके भारतीय स्टेट बँकांत SBI स्टेट बँक ऑफ इंडियांत मॅनेजर जावन निवृत्त जिणी तो सारण आसा. हेतून सर कितलींगी वर्सां बँकांत पयशे मेजून उरतालो आतां घरा बसून पयशे मेजून उरता आसा. कोंकणी साहित्य शेतांत निरंतर कृशी करणत आसा. आमचो युवक रुजायची लारां आनी संपादक जावन ताणें वावर दिला. आतां रुजायची लारां आतां हें संपादक मिलारचें मिलन जे पत्राचे संपादक आसात. पन्नासांनी चार वर्सां दोन कोंकणी साहित्याचो वावर करून आसा जाल्यार पुरो जावना. रिटायर्ड बट नॉट टायर्ड म्हणटात ताका. आनीक वावर करणत आसा. अप्रूप थोड्या पुढे भायर पळयल्यार ताजें संद्रेम पत्र दिसता. आनी भुरग्यां खातीर ताणें संद्रेम पत्र बारसोबीत एक पत्र ई पत्र प्रिंटेड न्ही ई पत्र कित्याक म्हळ्यार आतांची जेनजी कुळी पुराय ई पत्र वाचता ते देखून ते मॅगझिनी येता. జెనిసిస్ ప్రకాశనతో ఉన్న 20 పుస్తక సాహిత్య వివిధ ప్రకారాన్ని ప్రకటించాలి అంత 2012 ಕರ್ನಾಟಕ ಕೊಂಗಣಿ ಸಾಹಿತ್ಯ ಅಕಾಡೆಮಿ ತವನ್ ಫೆಲೋಶಿಪ್ ಪುರಸ್ಕಾರ 2019 ವರ್ಷ ಕಲ್ಲಚ ಪ್ರಕಾಶನ ತವನು ಸಾಹಿತ್ಯ ಪ್ರಶಸ್ತಿ ಕೊಂಗಣಿ ಸಾಹಿತ್ಯ ಗೌರವ ಪ್ರಶಸ್ತಿ ತಕ ಲಂಬ್ಲ ಕಾಳ್ಜ ಪರ್ಜಳ್ ಕಾಳ್ಜ ಝರ್ ಚುಟುಕ ತಜಿ ಕವಿತಾ ಪುಸ್ತಕ 2022 ಕರ್ನಾಟಕ ಕೊಂಗಣಿ ಸಾಹಿತ್ಯ ಅಕಾಡೆಮಿ ತವನು ತಸೆನ್ಸ್ ಕೊಂಗಣಿ ಸಾಹಿತ್ಯ ಗೌರವ ಪ್ರಶಸ್ತಿ ತಕ ಲಂಬ್ಲ ಆಜ್ ಮಚ್ಚ ಮಿಲ್ಲರ್ ಪಾನ್ಸ್ ವಿಭಿನ್ನ ಚುಟುಕ ಹಣ್ಣ ಇಲ್ಲ ಆಜ್ ಅಪ್ಲ ಬೈಲೆ ಗಂಗಸರ ಹಪ್ಪನ ಕವಿತಾ ಮಾತು ಕವಿತೆ ಕವಿತೆ ಮಾತಾಡ ಬೈಲೆ ಕಪ್ಪನ ಪಟ್ಲ ದಿಕ್ಕು ತಜ ಸಂಗತ ಮೊಬೈಲ್ ಹಣ್ಣ ಇಲ್ಲ ಬಾಯಿಲ ನಿ ಮೊಬೈಲ್ ಆಜ್ಕಾಲ್ ದದ್ಲ್ಯಾಂಕ್ ಬೇ ಆಡೋ ಚಗದಲ್ಲಿ ದೋನ್ ಮಾತ್ರ ಬಾಯಿಲ ನಿ ಮೊಬೈಲ್ ಬಾಯಿಲ್ ಮನುಷ್ಯಂಕ್ ಜರ್ಲೆ ಮಳರ್ ಇಲ್ಲ ಬೇ ಪುಣ ಆಜ್ಕಾಲ್ ದದ್ಲೇ ಬೇತ ಜರ್ಲ್ಯಾಂಕ್ ಆತ ದಿ ಬೇನಂತ ನನಗೆ ಆತ ಜರ್ಲ್ಯಾಂಗಿ ಬೇನಂತ ಜರ್ಲ್ಯಾಂಗಿ ಬೇನಂತ ಸೊ ಆಜ್ ಬಾಯಿಲ್ ಅನಿ ಮೊಬೈಲ್ ಯಾ ಧ್ವನಿ ಗಜಲಿ ಯಾ ಧ್ವನಿ ಗಜಲಿ ನೀ ಸಡಾವತ್ ವಜೋಂಚಂತ ವಜೋಂಚಮ್ಮ ತೊಡಪಡಿ ವಜೋಂಚ ಮುಟ್ಟದ ವಜೋಂಚನೆ ಮರ್ಚನೆ ವಜೋನು ತಸ್ತೆ ಮೊಬೈಲ್ ಇತ್ತ ವಜೋನು ಕೆದಳ ವಜತ ಮುಂದೆ ಸೌಂಜ್ ಐನ ಬಾಯಿಲ್ ಇತ್ತ ಸಗಳೇನೆ ಈ ಕವಿತಾ ಆತ ತೆ ಸದರ್ ಕರ್ತದ ಅಮಿ ಬಾಯಿಲ್ ಅನಿ ಮೊಬೈಲ್ ಚ ಮಹಿಮಾ ಕಿತೆ ಪೊಳವೆ
3: ನಮಸ್ಕಾರ ಮುಜಿ ಪಾಸ್ ಚುಟುಕ ಪೈಲೆ ಮೊಬೈಲ್ ಆಧುನಿಕ ಯುಗಾಚೆ ವಿಸ್ಮಿತ ಕರ್ಚೆ ಸದಾ ವಾಪರ್ಚೆ ಸಂಪರ್ಕ ಸಾಧನ ಮೊಬೈಲ್ ಆಧುನಿಕ ಯುಗಾಚೆ ವಿಸ್ಮಿತ ಕರ್ಚೆ ಸದಾ ವಾಪರ್ಚೆ ಸಂಪರ್ಕ ಸಾಧನ ಮೊಬೈಲ್ ಜೀವಿತ ಕಾಳಾಚೆ ಸಂಗಾತ್ ದೇವಚೆ ಭರ್ಪೂರ ಅನುಸಾಸಚೆ ನಶಿಬಂದ್ಲೆ ಆಯ್ದಾನ ಮುಜಿ ಬಾಯಲ್ ಜೀವಿತ ಕಾಳಾಚೆ ಸಂಗಾತ್ ದೇವಚೆ ಭರ್ಪೂರ ಅನುಸಾಸಚೆ ನಶಿಬಂದ್ಲೆ ಆಯ್ದಾನ ಮುಜಿ ಬಾಯಲ್ ದೂಸರ ಆಸಾ ಚುಟುಕ ಬಾಯಿಲೆಚೆ ಕೇಸ್ ಮುಜಾ ಬಾಯಿಲೆಚೆ ಕೇಸ್ ಬಂಗಾರಚಿ ವಾಡ್ ರಾಸ್ ಮುಜಾ ಬಾಯಿಲೆಚೆ ಕ್ಯಾಸ್ ಬಂಗಾರಚಿ ವಾಡ್ ರಾಸ್ ಕೋರೂಂ ಕೋಶೆ ಹಾಂ ತಿಚೆ ಕ್ಯಾಸಂಚೆ ವರ್ಣನ್ ಕೋರೂಂ ಕೋಶೆ ಹಾಂ ತಿಚೆ ಕ್ಯಾಸಂಚೆ ವರ್ಣನ್ ಜೌ ನಂಬಟ್ಲ್ಯಾನ್ ದಾತಾ ತಿಚೆ ಕ್ಯಾಸಂಚೆ ದರ್ಶನ್ ಜೌ ನಂಬಟ್ಲ್ಯಾನ್ ದಾತಾ ತಿಚೆ ಕ್ಯಾಸಂಚೆ ದರ್ಶನ್ ತಿಸರೆ ಚುಟುಕು ದುಂಚಿ ವಿಂಸೋ ಬಾಯಿಲ್ ಮುಜಿ ಸಕಾಳಿ ಉಠೋನ್ ಏಕ್ ವಿಂಸೋ ಸದಾ ಕರ್ತ ಬಾಯಿಲ್ ಮುಜಿ ಸಕಾಳಿ ಉಠೋನ್ ಏಕ್ ವಿಂಸೋ ಸದಾ ಕರ್ತ ಎಕಸ್ ರಾತ್ರಿಚಿ ಮೇಳಿಂದಲ್ಲಿ ಆಯ್ದಾನ ದೂತ ಎಕಸ್ ರಾತ್ರಿಚಿ ಮೇಳಿಂದಲ್ಲಿ ಆಯ್ದಾನ ದೂತ ನಾಂತರ್ ಮಕ ದೂಂಕು ಕಾರಣ ಸೊತ್ತ ನಾಂತರ್ ಮಕ ದೂಂಕು ಕಾರಣ ಸೊತ್ತ ತೌತೆ ಚುಟುಕಸ ವೆಳಾರ್ ಪವನ ಐತರ ದಿವಸ ಸಕಾಳಿ ಹಾಂ ಈಗ ಜೆ ಕೆದಾಳೆ ವೇಗ ಅನುಭವತ ಐತರ ದಿವಸ ಸಕಾಳಿ ಹಾಂ ಈಗ ಜೆ ಕೆದಾಳೆ ವೇಳೆ ಅನುಭವತ ಕಿತ್ಯಾಕ ಮನು ಅವ್ ತುಮಕ ಸಂಗತ ಕಿತ್ಯಾಕ ಮನು ಅವ್ ತುಮಕ ಸಂಗತ ಘರ ಬೈಸರ್ತನ ಬಾಯಿಲೆಚೆ ಪ್ರಸ್ತಾವನ ಐಕಾತ ಘರ ಬೈಸರ್ತನ ಬಾಯಿಲೆಚೆ ಪ್ರಸ್ತಾವನ ಐಕಾತ ಪೈಲೆ ವಸ್ಪ ವೇಳಾರ ಈಗರ್ಜೆ ಪೌತ ಪೈಲೆ ವಸ್ಪ ವೇಳಾರ ಈಗರ್ಜೆ ಪೌತ ದಕ್ತೇರ್ ಬಾಯಿಲ್ ಮುಜಿ ದತ್ತ ದಕ್ತೇರ್ ಪೀಡಾ ಮೋಜಿ ತಿಕ ಸಂಗತಾನ ಬಾಯಿಲ್ ಮುಜಿ ದತ್ತ ದಕ್ತೇರ್ ಪೀಡಾ ಮೋಜಿ ತಿಕ ಸಂಗತಾನ ತೋವಳು ಇಂಜೆಕ್ಷನ ಸುವೆ ಬರಿ ತೋವಳು ಇಂಜೆಕ್ಷನಚ ಸುವೆ ಬರಿ ತಿಚ ಉತ್ತರ ನೀ ಮಗ ತಪ್ತ ತೋವಳು ಇಂಜೆಕ್ಷನಚ ಸುವೆ ಬರಿ ತಿಚ ಉತ್ತರ ನೀ ಮಗ ತಪ್ತ ಪೀಡಾ ಮುಜಿ ನಪಹಿಸತ ಚಿಕಿತ್ಸಾ ಕಸಲಿ ನಾಸ್ತಾನ ಪೀಡಾ ಮುಜಿ ನಪಹಿಸತ ಚಿಕಿತ್ಸಾ ಕಸಲಿ ನಾಸ್ತಾನ ದೇವರ
1: ಮತ್ತೆ ಜಸ್ಸಿ ಬಿಂಟನ್ ರೆಕಾರ್ಡ್ ಕೇಳ ಬಯಲ ದಡಿತಾರೆ ಇಲ್ಲ ಜಾಗೃತಿಕರೆ ಮುಕ್ಲ ಕವಿ ಅಸ ಮನೆಸ್ತ ಲಾರೆನ್ಸ್ ಬ್ಯಾಪ್ಟಿಸ್ಟ್ ಜಪ್ಪು ತನ್ನ ದಯಕರ್ ನಂಗೆ ಸರ್ ಮುಖಾರಿಂಚ ಮನೆಸ್ತ ಲಾರೆನ್ಸ್ ಬ್ಯಾಪ್ಟಿಸ್ಟ್ ಪಟ್ಲ ಸರಳಿ ಸನಿ ಸೋ ವರ್ಷ ಅಂತ ಅವನು ಕೊಂಗಣಿ ಸಾಹಿತ್ಯ ಶತಂದ್ ಅವ್ರ ದಿವನ ಸಹ ಪಾನ್ಸ್ ನೈಟ್ ನೈಟ್ ಮಾಡ್ಯಾರ ಸಂಗೀತ ಸಾಂದ್ ಏಕ ಸಂಗೀತ ಕೋವಳಿ ತಣೆ ಲೋಕಾರ್ಪಣ ಕೇಳ ಪೋದಾರಸನ್ ನಟನ್ ತಜ ಹವ್ಯಾಸ ಏಕ್ ಬೂಕಿ ಮುಕ್ಲಿಕ್ ಕೇಳ ಆಕಾಶವಾಣಿ ಬಿ ಗ್ರೇಡ್ ಸನದ್ದುಡನು ಸಬಾರ್ ಇನಾಮ ತಣೆ ಅಪ್ಪನೈಲೆ ಅಂತ ಅನಿ ಆಜ್ ಹಂಗಸರ್ತೋ ಕಟ್ಟಿ ಅನಿ ದಾಂಡೋ ಗೆವನೈಲ ಬೈರ್ ದೋರ್ಲ ಅಸ್ತಲ್ಲ ಕಟ್ಟಿ ಅನಿ ದಾಂಡೋ ಮುಟ್ಟನ ತುಮ್ ಕೈಲ್ಲ ವಿಚಿತ್ರ ದಿವಸ ಬರೋ ಆಜ್ಕಲ್ ಕಟ್ಟಿ ಹಂಗೆ ಬರೋ ಮಾಲ ಸಕ್ಕಿದ ರಾಮಿ ಗರತವನು ಸಕಾಳಿ ಊಟವನ್ನು ಚಾಪಿ ರೌಲರ್ ತಿಪ್ಪಿ ಉಂಡ ತಿಪ್ಪಿ ಈ ಸಾರ್ ನೇತದ ಮಕ್ಕ ಸುರ್ವೇರ್ ತೆ ಐಕತನ ಇಲ್ಲ ವಿಚಿತ್ರ ದಿಸ್ಲಕ್ಕಿದ ಮಳರ್ ಏ ಕಾಲೆ ಈ ಸಾರ್ ತೆ ಅಸತ್ ಗಿನ ಮಗೆ ಸಮಾ ಕಾಂದಿತನ ತಿಪ್ಪಿ ಉಂಟ ತಿಪ್ಪಿ गेरेटे उंटा गेरेटे मणिसार म्हाका पयले पयले विचित्र दिसले हे गेरेटे काल्याक जाय पडटा तांकां. हा मी पुरा बणचरणी गेल्लो हे करतले आनी आतां कसे उडय जे आतां बणचरणी ना तसो जाल्ले ते गेरेटे काले करचे म्हणलें तोडले टेन्शन आमकां देखून थोडे कोणाक वरां म्हण सांगून दिवचे. आतां तिप्पीक 30 रुपया मेळटा किल्ल्याक पोर एकलो म्हाका म्हणटा हांवें 6000 गेरेटे विकले म्हणून तर गेरेटे खंय वेतात की म्हणलें व्हडलें सवाल मस्त हांवें विचारले ते गेरेटे काणून काले करतात म्हण जायचे किदें तितलें मोल दिवन काणून ते पुरो तमिळनाडू घेता घेवन व्हडली फॅक्टरी आगे मल्टीक्रोअर प्रोजेक्ट तांचे आनी ते इतली सोबीत ते कट्ट्यो फॉरेन कंट्रीसाक वेतात कुलेर आनी आमी आदली आदी पळय दोयांत जेवताले न्ही आतां भायल्या गांवांत दोयांत जेवतात आमी स्टिलांत जेवता सो थंयली परिस्थिती जाल्या. दांड्या विशीं आमी सांगचें म्हणना दांडे मस्त ताजे उपयोग आसात आनी आज ताजे विशीं सडीत कट्टे आनी दांडो ह्या विशीं मानेस्त लॉरन्स बॅप्टिस्ट आमच्या मुखार हांगासर ताजी कविता सादर करतात.
4: तिप्पी उंडा तिप्पी कट्टी आनी दांडो म्हणून भिकाऱ्याक दिसपोर तो ग्रास असो उंडो जर पेंकणान ना जालो नाडो उंडो जावंक फवात कुंडो जर पेंकणान ना जालो नाडो उंडो जावंक फवात कुंडो कट्टी म्हूण करिनाका ससार कट्टी म्हणून करिनाका ससार कट्ट्योसो उपयोग आसा सबार कट्टी घेवन भीक माग कट्टी घेवन भीक माग मलगाड्यांनी मुनचे उतार आज ना जाला वापार मलगाड्यांनी मुनचे उतार आज ना जाला वापार कित्याक म्हूण कोणी विचारल्यार आतां कट्टी जाय म्हणून सोदून येतात घरच्या बगलार कट्टी जाय म्हणून सोदून येतात घरच्या बगलार दांड्याचो आदार उतार पळयर दांडो नासतना सोमकूंक जायना मुखार दांडो नासतना सोमकूंक जायना मुखार बलिश्ट जाता आतपाय बलिश्ट जातात आतपाय

0: मनीस रिची पेरेराची म्हाका वळख जाली आनी कलाकिरण पत्र म्हाका मेळ्ळें. इतलें सोबीत पत्र त्या वेळार भोव सोबीत तें म्हाका दिसता. त्या काले तिचें पत्र ताज्या उपरांत आयिल्लेंच ना कोंकणींत, तितली बरी तांक ताजी आशिल्ली. पूण विशेश म्हळ्यार तें पत्र प्रिंट करूंक पेपर हांवें ताणें ओन वचें आसलें, प्रेसाक वयचें पेपर काडून तें प्रिंट करचें, ताणें पोस्ट करचें. अली पुरो गजाली आसलें, तें पुरो कांय ओवन ओवन आतां इल्लें बारीक जालां, बेगीनसान इल्लो मोटो जातलो. ताजी कविता साहित्याचें संकश्ट आज कित्याक तो निराशवादी जाला गुत्त ना. ताजी कविता नीस पेज नासता जिवान भगलां तो न्ही कवी. कथा कविता काट करून गुजरीक विकलां, विणग्या पांयांची पावलां उमकाळटात काती, तरण्या तोंडारी पिक्या खडाची कुती. सोबीत साहित्य रस्ता हांव म्हाका मस्तून नासता घांव. ताजी भोव सोबीत कविता साहित्याचें संकट संकश्ट आतां रिच्चे पेरेर आमच्या मुखार.
1: कवितेचें श्रवण हांव साहित्याचें संकश्ट सर कोंकणी साहित्यांक ही कविता समर्पण दिल्या. सोबीत साहित्य रस्ता हांव वासोन हासोन नासता गांव. सोबीत साहित्य रस्ता हांव वासोन हासोन नासता गांव. वाचतेल्याक नाचतेल्याक कितें कळीत, सेंटिमेंटां दुकांनी किरोवन, कोडू काल्स निराळ पोटार पियोन, मारिल्लीं उतरां तोपुल्ले भाले जाले कर्न गळ्याक गले. वाचतेल्याक नाचतेल्याक कितें कळीत, सेंटिमेंटां दुकांनी किरोवन, कोडू काल्स निराळ पोटार पियोन, मारिल्लीं उतरां तोपुल्ले भाले जाले कर्न गळ्याक गले. सोबीत साहित्य रस्ता हांव वासोन हासोन नासता गांव. उपगोण दमडायतल्याक उल्हास भोगतल्याक साहित्याचें सुख दुख कळात कितें. सुताक बांदल्या तलवारी सकयल मातें, मोडकोर खांद्यार उमकोळें केदनाय रितें पोतें. उपगोण दमडायतल्याक उल्हास भोगतल्याक साहित्याचें सुख दुख कळात कितें. सुताक बांदल्या तलवारी सकयल मातें, मोडकोर खांद्यार उमकोळें केदनाय रितें पोतें. सुबीत साहित्य रस्ता हांव वासोन हासोन नासता गांव. चपतेल्याच्यो प्रकटतेल्याच्यो त्योस जाती, मोरच्या दिनस निकेपिल्ल्यो रुजवाती, कोंपराक मोस लायिल्ले लागपती. जीव वांचोवंक जेवण ना बोशी, बुदबाळ बुजवण दिली दादोशी. चपतेल्याच्यो प्रकटतेल्याच्यो त्योस जाती, मोरच्या दिनस निकेपिल्ल्यो रुजवाती, कोंपराक मोव लायिल्ले लागपती. जीव वांसोवंक जेवण ना बोशी, बुदबाळ बुजवण दिली दादोशी. सोबीत साहित्य रस्ता हांव वासोन हासोन नासता गांव. आमचें उत्पादन विकतेल्याक कांय भोगलां, नीस पेज नासता जिवान भागलां. कथा कविता काट करून गुजरीक विकलां, विणग्या पांयांची पावलां उमकाळतात काती, तरण्या तोंडारी पिक्या काडाच्यो कुती. आमचें उत्पादन विकतेल्याक कांय भोगलां, नीस पेज नासता जिवान भागलां. कथा कविता काट करून गुजरीक विकलां, विणग्या पांयांची पावलां उमकाळतात काती, तरण्या तोंडारी पिक्या काडाची कुती. सोबीत साहित्य रस्ता हांव म्हाका मस्तोन नासता गांव. सोबीत साहित्य रस्ता हांव म्हाका मस्तोन नासता गांव. म्हाका मस्तोन नासता गांव. देव
0: कविता आयकतना कन्नडाची सांगण उडस येता. साहिती नीन साहित्य म्हणटले पयले, आतां तशें ना. आतां ग्रेस्त कवी साहित्य आसात. मुखलो कवी आसा गांवगो चेडवा म्हजो गांवगो किन्नीगोळीचो मनीस जोसी पिंटो किन्नीगोळी, एक मोगाचो कवी. ताका मोगाचो कवी म्हणून ताका नांव आसा. तो कितले प्रायज जाले रे मोग करचें ताणें सोडूंकच ना, ते देखून तो मोगा कवी. उदयवाणी पत्राच्या बालजगत विभागांत धकधकटी बरपां बरोवन ताणें ताजी बरपां सुरू केल्लीं. मॅगझीन विभागांत कविता ही फायस जाल्या. उदयवाणी तरंगा मयुरा विजय कर्नाटका पत्रांनी कन्नडा भाशेंत ताजी कविता लेखना फायस ते आसात. कोंकणींत राखणो साहित्य स्पर्धेंत कविता तशेंच काणयांक पहिले बहुमान मिळल्यात. मुजो गाव कविता पुस्तक रकुण प्रकाशनानं फैस केला. पुनः प्रकाशनान चंद्रम्मा कादंबरी. अनंत प्रतिभा प्रकाशनान बंगारद हक्की मत्तु चंद्रम्मन बेवर साले भुरग्याच्या काणियां सोबूक परगट केला. आकाशवाणी मंगळूर दूरदर्शन बेंगळूर दसरा कविगोष्ठी कविता वाचन केलं. माणसोबाण कोवळेनी ताजी पदां लोकां मुगाळ जाल्यान गावंग चेडवा मुजो गावंगो गजल गोवपी अनूप जलोटान गावन लोकां मुगाळ केल्या. लुईस मस्करेन्स काव्य प्रशस्ती तसेच अखिल भारतीय चारुळी साहित्य प्रशस्ती ताका फावो जाल्या. ताजी पतीण शालेट पिंटो कर्नाटक सरकाराची परिसर प्रवासोद्यम मंडळीची अध्यक्षान आसा. दोघां भुरगीं जुही आनी जवाहर हांच्या सांगता किन्नीगोळींत स्वंत उद्यम तसलोन आसा. आज तो एक विभिन्न कविता हाडून आयला. हांवें चिंतले तो मोगाची कविता हाडता म्हणून, पूण आज तेंगे मोगाची कविता प्रकारा धरून आयला. आज वीज दिव्यांच्या फाटल्यान पडला. वीज दिव्यांचो खांबो हाका कित्याक प्रेरण जालो हांव नेणा. वीज दिव्यांच्या उजवाडाक मस्तण बरोवन व्हडव्हडले विज्ञानी जाल्ले आसात. की वीज दिव्यांच्या उजवाडाक मोग करणार चंद्राचे सान्य जाल्यार संभ्रमतीत, पूण वीज दिव्याच्या पोंदा खंडीत आसनांत ओ मोगा कवी वीज दिव्यांच्या मोगार पडला. वीज दिव्यांचो खांबो ही कविता सादर करूंक मनीस जोसी पिंटो कवी जोसी पिंटो हांकां विनंती करता.
2: म्हज्या कवितेचे नाव आसा वीज दिव्या खांबो. वीज दिव्या खांबो जावचे तितले सुलाभ न्ही. ओगे उबो तो कुर्साबरी हात उसावन जेजूच्या परजळीत मुखा मोळप तसलो परजळ फांकोवन रस्त्या देगेर ओगे उबो तो भग्न प्रेमी बरी आसा राखून कोणाची गी वाट एक एक पोटी भोगता तो घुमट्या बरी आंबोर पिको आसून उबो आसा. संवसाराची सगळी विरक्त पायां थाळा पातलावन तो ओगे उबो तरी ताच्या खांद्यार सरलेली वायरां ताका एक माध्यम करून संवसाराक जोडून आसात. वीज खांबो थोड्यांक वाट उजवाडोसो उजा खांबो ताज्या पोंदा शिकलेल्यांक तो एक मेसरी एक एक पोटी थोड्यांक मरणा दूत कोणाच्याय रगड्यांक वसनासतना आपले इतले आसो वो विरक्त खांबो इतलो पाप उपकारी दिसता म्हाका एक एक पोटी भोगता. कोणय इतलें पाप उपकारी आसचेय न्ही वाटेन वेसो पाडारी पेटोय ताका पळोवन पांय उखलता. देव बरें करूं.
0: हे सर्तेची निमाणी कवी आसा मनीस जगदीश भंडारे हांगासर ते आयल्यात. दयकन तांणी मुखली बसका स्विकार करची. शिरसी MES कॉमर्स कॉलेजींत ते 37 वर्सां काम करून आतां निवृत्ती जाल्यात. कन्नडांत एक पदांचो पुस्तक एक काणये पुस्तक तांणी प्रगट केलां आनी बरयल्ल्यो जायत्यो काणयो पदां लेखनां कर्नाटकाच्या पत्रिकांनी उजवाडाक आयल्यान. कन्नडांतून कोंकणी कोंकणीतून कन्नडाक काणयो कविता तांणी अनुवाद केल्यात. आकाशवाणी दूरदर्शन हातूंत आनी सांगली पदां प्रसार जाल्यात. कन्नड आनी कोंकणीचे साहित्यीक संघटक जावन तांणी काम केलां. उत्तर कन्नड जिल्ह्याच्या कोंकणी परिषद शिरसी हांगा ते कार्यदर्शी जावन आसात. आज अंतर्गता म्हळ्ळी कविता ते हाडून आयल्यात. आज समाज जायते बदलल्या. सली शोषणाच्या कनकतोन जायत्यांनी जायत्या सलयांनी सुटका जोडल्या. एके वाटेन सली दादल्या समान न्ही दादल्या प्रास एक मेट मुखार सपावल्या आयच्या काळार. पूण तरी थंय हांगा संप्रदायाचे दावले अडचून थोड्यो स्त्रियो आजुनी कश्टून आसात. एक कन्नडान सांगणी आसा गंड सत्तरे हेंडती विधवे आगुतारे. गंड सत्तरे हेंडती विधवे आगुताळे हेंडती सत्तरे गंड मदवे आगुतारे अशी एक सांगणी आसा. असेंत घडते आयला वर्सांनी हे ढुंडीराजान बरयली. असले अनिश्ट पद्दती विरोध आवाज उडोवचे धैर्य आज मनीस जगदीश भंडारी हांच्या कविते मुखार तांणी केला. मनीस जगदीश भंडारी आता तुमच्या मुखार अंतर्गत कविता प्रस्तुत करता.
3: सर्वांक नमस्कार. आज हांव कोंकणी कविता अंतर्गत तुमगेल्या आदराक प्रस्तुत करता. माय मोगाची माय सांगुवे मनांतलो दोन उतरां. माय मोगाची माय सांगुवे मनांतलो दोन उतरां. तुमकां वर्डीक जाल्या चिरडूक जाल्या ती खरें. तुमकां वर्डीक जाला चिरडूक जाल्या ती खरें. जाल्यारी तुमगेले धुवेले बांबूण सरला. जाल्यारी तुमगेले धुवेले बांबूण सरला. तुमी तिगेल निडलाचे कुंकूम पुसून तुमी तिगेल निडलाचे कुंकूम पुसून फूल मळचां ना म्हूण सांगून घरांतलो मुल्याक बसकेल्या ती भायर येनाशी केल्या ती अशी उठवी ताका तिगेल वय तुमकां आसतना तुमगेल मन कशें आशिल्लें, नमनमुने भावना तिगेल काळजांत भरिल्ले, तुमगेल काळजांत भरिल्ले. तुमी पावला येदो कुंकूम लावन डजन भन पांचवें कांकण घालून भोंवच पडून तिगेल जीव तळमळता, आपणाल दुर्दैव म्हण रडता, विश घेवच्या येवजता. तिगेल वय आजुनी सांग, तुमगेल वरी कुंकूम लावन कांकण घालून फूल मळका म्हण आश करता. ती आजुनी एक कळो फूल येवच्याक अवकाश दिया. संप्रदाय खरे मानवीता दाखया, महिला वर्ष दशक म्हळ्यार पावना, बरी भाषण नाका. एक पंता ती आयपणाचे भाग दिया, एक पंता ती आयापण जावचे भाग दिया. ना जाल्यारी ती धू नही, ना जाल्यारी ती धू नही, आमगेल वरी बायल नही म्हण गळ अडचिया, जीव काडा. जाल्यारी अशी मात्र सोड नाका ती, जाल्यारी अशी म्हाका अशी मात्र सोड नाकाची. धन्यवाद. हे अवकाश दिल्ले अकॅडमीक हांव आभारी आसा.
0: अकरेची कविता म्हजी, म्हज्या कविते वरवीं कविते सांगता ही कवी गोश्टी अखेर करता. आम्ही म्हज्या कवितेचें नांव आसा म्हज्या गांवचें जिवीत. ह्या गांवान दुदां वळटात, ह्या गांवान दुदां वळटात, बाळां पोटां भरिंच नात. ह्या गांवान मोव वळटा, जिणें गोड करिंच ना. ह्या गांवान दर्यो वळटा, रुची आमच्यो थांबयना. ह्या गांवान झरी वळटात, तान आमची बगयना. ह्या गांवांत भांगरा शेतां भूक आमची तांबयनात. ह्या गांवांत भुमी वैंकूट सर्ग आमकां दाखयच ना. ह्या गांवांत मंदीर मसीद केदनाय देवा झळकना. ह्या गांवांत मंदीर मसीद केदनाय देवा झळकना. ह्या गांवांत सदांय पुजा मैपासाची शेळच ना. ह्या गांवांत देवा वांटे तुज्या देवाक स्थान ना. ह्या गांवांत देवा वांटे तुज्या देवाक स्थान ना. ह्या गांवांत दुडवा वैभव दुबळ्यांक हांगा मान ना. ह्या गांवच्यो सुर्यो स्वार्थी, ह्या गांवचो सुर्यो स्वार्थी जिवीत आमचें फुलयना. ह्या गांवचो संद्री घातखी पावलांक सान्नें शिंपयना. हे गांवच्यो वाटोस वेगळ्यो, हे गांवचे वाटेस वेगळ्यो. सगळ्यान कांटे कुंटे कश्टी वावटी बेसोर करप्या जिवीत वांटे फांटे. ह्याही गांवांत अप्रूप केन्ना पाण्यान दूद भरत, ह्याही गांवांत अप्रूप केन्ना पाण्यान दूद भरत. आडू कोडू कालसीन मोव अशेंय साकोंक मेळत. तेदना म्हज्या गांवचें जिवीत सर्ग रुचीक अमृत, तेदना म्हज्या गांवचें जिवीत सर्ग रुचीक अमृत. देव बरें करूं.
4: काव्या वळो 17 हातूंत भाग घेतल्या समेस्त कवी कवयत्रींक आनी सर्व किस्तिकांक हांव देव बरें करूं म्हणटा. तशेंच हे आचे सुकान घेतल्या मनीस कवी वेलफेर लोबो पडील तुमकांय हांव देव बरें करूं म्हणटा.

0: तुम्ही ऐकूनच आहात रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळचिनी. आईच्या कोकणी प्रसारात तुमका समेस्तांक मोगाचं स्वागत. 107.8 FM रेडिओ सारंग 107.8 FM
1: रेडिओ सारंग ಈಗ ಆಪ್ನಲ್ಲೂ ಕೂಡ ಲಭ್ಯ. ನೀವು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ರೇಡಿಯೋ ಸಾರಂಗ್ 107.8 FM. ಇದು ಬಣ್ಣ ಬಣ್ಣದ ಬದುಕು. ನಾವೀಗ ಬಹುಭಾಷಾ ಹಾಡುಗಳನ್ನು ಕೇಳೋಣ.